पैसा खाऊ पैसा लाऊ पैसा कई कुरा गर पैसा खाऊ पैसा लाऊ पैसा कई कुरा गर पैसा खाऊ पैसा लाऊ पैसा कई